ಬ್ರಹ್ಮಾಮನಾಯ ಮಿತ ವಿಕ್ರಮಾಯ ಶ್ರೀ ಸಾರಂಗ ಚಕ್ರಾಶಿ ಗದಾಧರಾಯ ನಮಸ್ತು ತಸ್ಮೈ ಪುರುಷೋತ್ತಮಾಯ ನಮಸ್ತು ತಸ್ಮೈ ಪುರುಷೋತ್ತಮಾಯ ಗುರುರ ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ ವಿಷ್ಣು ಗುರುರ ದೇವ ಮಹೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ ಪರಮಪಿತ ಪರಮಾತ್ಮ ಜ್ಞಾನದಾತಾ ಶ್ರೀ ಗುರು ಮಹಾರಾಜ ಜೀ ಪೂಜನೀಯ ಸಂತ ಮಹಾತ್ಮಜೀವ ಹಜುರ್ಗೋ ಚರಣ ಕಮಲ ಢೋಗ ದಂಡವತ್ ಪ್ರಣಾಮ ಗರ್ದೈ ಆಜ ಪನಿ ಯೋ ಸೈಲಂಗ್ ಎಫ್ಎಂ ಮಾ ಉಪಸ್ಥಿತ ಭಯಕ ಛು ರ ಯೋ ಸೈಲಂಗ್ ಎಫ್ಎಂ ಸುನೇರ ಬಸ್ನು ನಿ ಸಂಪೂರ್ಣ ಮಾನುಭಾಗ ಮಾ ಕಾಲಿಂಚ ಗಾಂವ ಪಾಲಿಕಾ ವಾರ್ಡ್ ನಂ 9 ನಿವಾಸಿ ಮಾ ಡಮ್ಮರ್ ಪ್ರಸಾದ ಶಿವಾಕೋಟಿ ಕೋ ತರ್ಫ ಬಾಟ ಹಜುರ್ ಹರ್ಲೈ ದಶಮಲಿ ಜೋಡಿ ನಮಸ್ಕಾರ ಜೈ ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ತಕ್ರೌಂದೈ ರ ಆಜ ಪನಿ ಹಜುರ್ಕೋ ಅಗಾಡಿ ಕೈ ದುಈ ಚಾರ್ ಶಬ್ದ ರಾಖು ಭನ್ನಿ ಮೇರೋ ಮನ್ ಭಿತ್ರ ಉಬ್ಜಿರಹೆಕೊ ಛ ರ ಸಂತ ಮಹಾತ್ಮಕೊ ಆಜ್ಞಾ ಭೈರಹೆಕೊ ಛ ರ ಉಹಾರ್ಕೊ ಆಜ್ಞಾಲೆ ಕೆ ಭನ್ನುಹುಂಚ ಭಂದಾ ಜೈಲೆಸಮ್ಮ ತಪಾಯಿಕೊ ತಪಾಯಿಲೆ ಸಕ್ನುಹುಂಚ ತೈಲೆಸಮ್ಮ ಎಫ್ಎಂ ಮಾ ಜಾನ ನಛೋಡ್ನುಸ್ ಹೈ ಭನೆರ ಆಜ್ಞಾ ಗರ್ನುಹುಂಚ ರ ಅಬ ಕೈಲೆಸಮ್ಮ ಸಕ್ಚು ತ್ಯೊ ತ ಮನಲಾಯ್ ಪನಿ ಥಾ ಛೈನ ಜೈಲೆಸಮ್ಮ ಸಕ್ನೆಛು ತೈಲೆಸಮ್ಮ ಮ ಎಫ್ಎಂ ಮಾ ಆಉನಿ ಕೋಸಿಸ್ ಗರ್ನೆಛು ರ ಕೃಪಾ ಗುರು ಮಹಾರಾಜ ಜೀಕೊ ಹುಂ उहाँले ब्रेक लगाइदिनु भयो भने मेरो केही सिप लाग्दैन उहाँले कृपा गर्नुभयो भने मात्र यो काम बन्छ हामी गर्नेवाला केही छैनौँ गर्ने गराउने उही परमात्मा हो होइन हामी त सम्झिन्छौँ मैले गरेको भनेर के थाहा भोलि हाम्रो हात गोडा रहिदियो भने उसले ब्रेक लगाइदियो भने हामीले केही पनि गर्न सक्दैनौँ हामीलाई खेती गर्न पनि व्यापार गर्न पनि जागिर खान पनि उसले यो शरीरलाई तन्दुरुस्ती राखिदियो भने मात्र हामी गर्न सक्ने हौ होइन भने हाम्रो तर्फबाट केही हुन सक्दैन त्यस कारणले गर्दाखेरि हामी के गरौँ त भन्दाखेरि सकिन्जेल हजुर हामीले प्रयास गर्नुपर्छ र यो नेपाल मानव धर्मले के भन्न चाहेको त भन्दा हाम्रो जीवन कस्तो छ त भन्दाखेरि माया मोहको लोभ लालचको फन्दामा हामी जीवन बिताएका छौँ हामीले सबै मेरो मेरो भनेर सम्झेका छौँ परिवार मेरो घर मेरो होइन जग्गा जमिन मेरो हरेक कुरा धन सम्पत्ति मेरो मेरो मेरो भन्छौँ त के भइरहेछ त भन्दा म हामी यसैमा भुवरीमा घुमिरहेका छौँ यसले भनिन्छ ए मन फूला फूला फिर जगत में कैसा ना तारे जगत